0: अॻियां वधायो सिंधी भाषा खे वधायो ऐं सिंधियत खे वधायो ठीकु आहे बेटा
1: असां
0: अरे वाह गीत बि ॻाइण चाहियो था बिल्कुलु बिल्कुलु ॻायो गॾु